पीठ बसन पिंधि प्रभु शोभा दिशुथिबे। सुबेश टाहिया चंपा बौल दयणा मरुआ तुलसीर सोरा सोरा माळ कपाळरे रत्नचिता अधररे हस बाहुरे आलिंगनर मुद्रा दुंदुबी मर्दळ बाजे तपी जपिरे पुरी थिबो शरधावाली एभळी उत्सव आउ त्रिपुररे काही।